0: ईशा सुवाले कुरंत
1: कोब्बल
0: दिवेही बहुगा सुकुं कुरे वेया कुरता की कोबा
2: अलिफ सीनु नूनु ता शवियन
0: रंगळ फेमवेरुं एमे मैक को बुनायने की हिने
2: नाने फुलफिल लेबो
0: वरर रंगळ वेहेता फेन्नेगु मे बुनुमा की कोबा
2: लिबे फुरसत के बेनुं हेफो माडु कोब्बल की कुरं कुरा सुवाले तमे
0: मि तैयार वणी दिवेहे एफ एम गेनस्ते शवियनी प्रोग्राम
2: शवियनी प्रोग्राम ए दिवेहे बहुगे सुवालो अन्ना ಕೊಂಗರ ಕೊಣ್ಣನಿ
0: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊನಿಹರು ದೋಹೆಗರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ
3: ಶವಿಯ

0: ईशा सुवाले कुरंत
1: कब्बल
0: दिवेही बहुग सुकुं कुरे वेया कुरता की कोबा
1: अलिफ सीनु नूनु ता शवियन
0: रंगळु फेमवेरुं एमे मैक को बुनानी कीने
1: नाने फुलफिल लेबो
0: वरर रंगळु वेहेता फेन्निगु मे बुनम की कोबा
1: लिबे फुरसत के बेनुं हेफो मडु कोबला की कुरं कुरा सुवाले तमे
0: मि तैयार वणी दिवेहे एफ एम गेनस्ते शवियनी प्रोग्राम
1: शवियनी प्रोग्राम ए दिवेहे बहुग सुवालो अन्ना ಕೊಂಗನ ಕಣ್ಣನಿ
0: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊನಿಹಿರು ದುವಹೆಗೆರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ
2: ಶವಿಯ